0: Also, zunächst einmal deine MPK und also die Mittel eines Zylinders.
1: Amica, Sette, Channel 8, Test Nirman, Jenkins 10, Palambo is still for wheeling. Ghar Nirman ka lagi avashyak pani.
2: Phil, steel ka sampurna saman haru. Khelauna, kursi, table, bench lagayat.
1: Avashyak bata utpadit. Fun park, even bal gadi ka lagi avashyak pani saman haru. Upalabdha chha.
0: Sathe, utpadan ka kine pahilo patak. Kirsi phan tarbar, bharyatra vidhalaya. Sankarta tarbar gari, samasyan paraki atyantay upayogi. Vibhinna type ka GI jani.
1: अन्कार नदिया सम्पर्क अन्ठानब्बे पाँच साठी साठी एक सय तेह्र अन्ठानब्बे शून्य सडसठी उन्तिस सात सय चौरानब्बे
3: घर बने हेर त खुसी त छौ नि
4: घर मात्र बनाएर हुन्छ त्यो भन्दा ठुलो कुरा त साफ सफा हो नि